0: क्योंकि बाहरों मैल लगी, पर जे मत नू मैल लग जाए, जे विचारा नू मैल लग जाए, मनुख दे विचार मैले हो जाए, ता विचार ता बाहर नहीं अंदर रहंदे, बाहरला पानी अंदरली चीज नू तोड़ नहीं सकदा। जे विचारा नू मैल लग जाए ता विचार अंदर रहंदे ने, ते अंदर विचार ही जा सकदे ने, इसलिए जे विचारा नू धोना होवे ता विचारा नाल ही धोता जा सकदा। जे अंदरले विचारा नू मैल लग जाए ता जरूर पाएगी विचारा दी, क्योंकि विचार ही विचार तक पुज सकदे ने। हजूर कहंदे ने जे तेरा मन मैला हो जाए, ते मन मैले दे कारण मत मैली हो जाए, ते मत मैली दे कारण विचार मैले हो जाणगे। तेरे लिए जरूरी है तू गुरु दे विचारां दी छो दे, क्योंकि विचार ही विचारां नू पवित्र कर सकदे ने, पर जरूरी है छो दे। तन नू धोण लई भी तां पानी दी छो देनी पैंदी है। जे आखीए पानी दा टब बाथरूम विच पिया रहे ते असी बेडरूम विच पै पै ही साफ हो जाइए, ऐसा तो नहीं हो सकता। तन नू धोण लई भी तां पानी दे नेड़े होना पैगा, पानी दी लपेट विच आउणा पैगा, पानी दी छो लैनी पैगी। पानी दी दूरी नाल तन साफ नहीं हुंदा, बल्कि हजूर ने तो बाणी विच इक थां ते फरमाया, कहंदे ने
1: तिखा तिहाया क्यों लहे, तिखा तिहाया क्यों लहे, जा सर पीतर पाल।
0: प्यासे दी प्यास नहीं बुझ सकदी जे नदी दे ते प्यासे दे दरमियान विच कोई दीवार होवे, उहनू पानी दा बुक भर के होठां राही मूंह राही अंदर निकलना पएगा, प्यास तां बुझेगी, छो लैनी पएगी। ते जे बाहरले पानी दी तन नू जरूरत है छो लैण दी तां साफ हुंदा है, तां अंदरले विचारां नू भी विचारां दी छो दी लोड़। इत्थों तक विचार पहुंचाने ने, विचार दूर पै रहन बाणी दे, शब्द की बाणी की, श्री गुरु ग्रंथ साहिब की, गुरु दे पवित्र साफ सुथरे विचार। जे तेरे विचार मैले हो जान तां विचारां नू विचार ही साफ कर सकदे ने, पर एक शर्त ते भी गुरु दे विचार तेरे अंदर जाके तेरे विचारां नू छोण। ऐसा ना होवे भी तू आखे गुरुद्वारे अखंड पाठ रखा दें, पैसे भेज दें, रुपए पहुंच जान, ग्रंथी सिंह गुरुद्वारे अखंड पाठ कर देवे ते तेरे विचार घर बैठे पवित्र हो जाण।
2: वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। बिहागड़े की वार दे चों अज पावन पवित्र हुक्मनामा आया है, ते ए वार साहिब गुरु रामदास जी महाराज की उच्चारण की हुई है। इस वार नाल जिहड़े सलोक सम्मिलित ने ओ, गुरु अमरदास जी महाराज दे ने ते गुरु अर्जन देव जी दे ने। इत्थों एक गल स्पष्ट हो जाती है कि वार दे सिर्फ पौड़ियां ही सन, वार दी बाणी सिर्फ पौड़ियां दी बाणी है। श्लोक बाद दे गुरु अर्जन देव जी महाराज ने जोड़े ने। इस वार दे ते बहुत वड्डा सबूत मिल जाता है। जे कह दईए सारी वार गुरु रामदास जी महाराज दी है, श्लोक भी जैसे ऊपर हैडिंग है बिहागड़े की वार महला चौथा, तो हुण सारी वार गुरु रामदास जी दी नहीं, क्योंकि थले आ जांदा श्लोक महला तीजा, फिर आ जांदा श्लोक महला पंजवां, अगे पंजवें महले दे भी श्लोक ने इस वार दे च। तो गुरु रामदास जी महाराज तो पहले दे ते बाद दी पातशाहियां दे श्लोकां दा होना इस गल दा सबूत है कि वार शुद्ध रूप दे सिर्फ पौड़ियां ही है। पौड़ियां दे नाल श्लोक बाद दे जोड़े गए ने, जैसे आसा दीवार ਇਹਦੇ ਚ ਵੀ ਤੁਹਾਨੂੰ ਦੂਜੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਸਲੋਕ ਮਿਲਣਗੇ, ਪਹਿਲੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਮਿਲਣਗੇ। ਮੁਖਤਲਿਫ ਜਿਤਨੀਆਂ ਵਾਰਾਂ ਨੇ ਉਹਦੇ ਚ ਕਈ ਕਈ ਪਾਤਸ਼ਾਹੀਆਂ ਦੇ ਸਲੋਕ ਮਿਲਣਗੇ, ਪਰ ਵਾਰ ਅਸਲ ਦੇ ਜਦ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿਚ ਆਏ ਤਾਂ ਉਹ ਇੱਕ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੀ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਸਾਰੀ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀਆਂ ਹੋਈਆਂ ਨੇ। ਜਿਹੜੇ ਜਿਹੜੇ ਸਲੋਕ ਵਾਰਾਂ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਨਾਲ ਸੁਮੇਲ ਖਾ ਸਕਦੇ ਸਨ, ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਜੋੜ ਦਿੱਤੇ, ਪਰ ਜਿਹੜੇ ਸਲੋਕ ਮੇਲ ਨਹੀਂ ਖਾ ਸਕਦੇ ਸਨ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਖੀਰ ਵਿੱਚ ਦਰਜ ਕੀਤਾ ਗਿਆ ਤੇ ਉਸ ਬਾਣੀ ਦਾ ਨਾਂ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਸਲੋਕ ਵਾਰਾਂ ਤੋਂ ਵਧੀਕ। ਇੱਥੋਂ ਗੱਲ ਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਈ ਵੀ ਇਹ ਉਹ ਸਲੋਕ ਨੇ ਜੋ ਵਾਰਾਂ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਸਮਾ ਸਕੇ, ਵਾਰਾਂ ਦੇ ਚੋਂ ਬਚ ਗਏ। ਤੋ ਇਹ ਪਹਿਲੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ, ਤੀਜੇ ਚੌਥੇ ਪੰਜਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੇ ਸਲੋਕ ਤੁਹਾਨੂੰ ਬਾਅਦ ਦੇ ਚ ਮਿਲਣਗੇ, ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਖੀਰ ਦੇ ਚ। ਤੋ ਪੌੜੀ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਹੈ, ਇਹਦੇ ਨਾਲ ਸਲੋਕ ਹੈ ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਨੇ, ਤੇ ਵਾਰਾਂ ਦੀ ਇਹ ਜਿਹੜੀ ਕਾਵਿ ਰਚਨਾ ਹੈ ਇਹਦੀ ਪ੍ਰਧਾਨਤਾ ਵੀ ਸਿਰਫ ਪੰਜਾਬ ਦੇ ਚ ਰਹੀ ਹੈ। ਵਾਰਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਕਾਵਿ ਕਲਾ ਹੈ ਭਾਰਤ ਦੇ ਹੋਰ ਮੁਖਤਲਿਫ ਸੂਬਿਆਂ ਦੇ ਚ ਦੇਖਣ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਦੀ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਕਿ ਕੁਮਾਈਓ ਦੀਆਂ ਪਹਾੜੀਆਂ ਦੇ ਚ ਇੱਕ ਚਾਚਰੀ ਛੰਦ ਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਜੋ ਬਕਾਇਦਾ ਜਾਪ ਸਾਹਿਬ ਦੇ ਵਿੱਚ ਹੈ। ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਿਆਦ ਛੰਦ ਸਾਹਿਤਕ ਰਚਨਾਵਾਂ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ ਤੇ ਸੰਗੀਤ ਦੀ ਦੁਨੀਆ ਵਿੱਚ ਉਸਦੀ ਚਰਚਾ ਹੈ, ਪਰ ਇਹ ਜਿਹੜੀ ਵਾਰਾਂ ਦੀ ਕਾਵਿ ਰਚਨਾ ਹੈ ਇਹ ਕੇਵਲ ਪੰਜਾਬ ਤੇ ਇੰਜ ਕਹਿ ਲਓ ਪੰਜਾਬੀ ਕਵੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੇਣ ਹੈ। ਔਰ ਆਪ ਸੁਣ ਕੇ ਹੈਰਾਨ ਹੋ ਜਾਓਗੇ, ਇੱਥੇ ਵਾਰ ਦੇ ਅਰਥ ਇੰਨੇ ਹੀ ਨੇ ਕਿ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀ ਹੋਈ ਬਾਣੀ। ਲਫ਼ਜ਼ ਤੇ ਵਾਰ ਇੰਗਲਿਸ਼ ਦਾ ਹੈ ਪਰ ਇੱਥੇ ਵੀ ਵਾਰ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਜੰਗ, ਮੇਲ ਖਾ ਗਏ। ਅਰਬੀ ਦੇ ਚ ਫਾਰਸੀ ਦੇ ਚ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਹੈ ਔਰ ਉਹਦੇ ਅਰਥ ਬਣਦੇ ਨੇ ਪਵਿੱਤਰ, ਪਾਕ, ਸਾਫ ਸੁਥਰਾ। ਪਰ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਦੇ ਚ ਵੀ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਹੈ ਤੇ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਭੋਜਨ, ਪ੍ਰਸ਼ਾਦ। ਪਾਕ ਸਾਲ ਰਸੋਈ ਜਿੱਥੇ ਭੋਜਨ ਬਣਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਪਾਕ ਭੋਜਨ। ਤੇ ਪਾਕ ਲਫ਼ਜ਼ ਜੇ ਫਾਰਸੀ ਦਾ ਹੋਵੇ, ਉਰਦੂ ਦਾ, ਅਰਬੀ ਦਾ, ਤੇ ਇਹਦਾ ਅਰਥ ਹੈ ਸਾਫ ਸੁਥਰਾ, ਸ਼ਬਦ ਇੱਕੋ ਹੈ, ਅਰਥ ਬਦਲ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਅਰਥਾਂ ਦੇ ਚ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਭੇਦ ਪੈ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੈਂ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚੋਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਬਦ ਨੋਟ ਕੀਤੇ ਨੇ। ਅਗਰ ਤੁਸੀਂ ਪਰਸ਼ੀਅਨ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਕੇ ਉਸ ਸ਼ਬਦ ਦੇ ਅਰਥ ਕਰੋਗੇ ਤਾਂ ਅਰਥ ਕੁਝ ਹੋਰ ਬਣਦੇ ਨੇ, ਜੇ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਕੇ ਕਰੋਗੇ ਤੇ ਅਰਥ ਕੁਝ ਹੋਰ ਬਣਦੇ ਨੇ। ਕਰਮ, ਹੁਣ ਕਰਮ ਸ਼ਬਦ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਦਾ ਹੈ, ਇਸ ਦੇਸ਼ ਦਾ ਹੈ, ਇਹਦੇ ਅਰਥ ਕਰੋਗੇ ਕੰਮ। ਪਰ ਕਰਮ ਸ਼ਬਦ ਪਰਸ਼ੀਅਨ ਦਾ ਵੀ ਹੈ, ਇਹਦੇ ਅਰਥ ਨੇ ਬਖਸ਼ਿਸ਼, ਫਲਾਣੇ ਤੇ ਖੁਦਾ ਦਾ ਕਰਮ ਹੋ ਗਏ, ਬਖਸ਼ਿਸ਼, ਰਹਿਮਤ। ਤੋ ਵਾਰ ਇਹ ਜਿਹੜਾ ਸ਼ਬਦ ਹੈ ਇਹ ਫਾਰਸੀ ਅਰਬੀ ਨਾਲ ਨਹੀਂ ਬਲਕਿ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਨਾਲ ਮੇਲ ਖਾ ਗਿਆ। ਜੈਸੇ ਕਿ ਤੂੰ ਮੇਰਾ ਗੁਰਹਾਈ, ਤੂੰ ਮੇਰਾ ਵੱਡਾ ਗੁਰੂ ਹੈ, ਮਹਾਨ ਗੁਰੂ ਹੈ। ਮੈਂ ਤੇ ਹੈਰਾਨ ਹੋ ਜਾਂਦਾ ਕਈ ਲਫ਼ਜ਼ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸੁਭਾਵਕ ਹੀ ਮੇਲ ਖਾ ਗਏ ਨੇ, ਸੁਥੇ ਸਿੱਧ ਮੇਲ ਖਾ ਗਏ ਨੇ। ਪਰ ਉਹ ਸ਼ਬਦ ਜਿਸ ਬੋਲੀ ਦਾ ਹੋਵੇਗਾ ਉਹਦੇ ਚ ਉਸਦੇ ਅਰਥ ਕਰੋਗੇ ਤਾਂ ਹੀ ਸਹੀ ਸਪਸ਼ਟੀਕਰਨ ਹੋ ਸਕੇਗਾ, ਵਰਨਾ ਨਹੀਂ, ਵਰਨਾ ਅਰਥਾਂ ਦਾ ਅਨਰਥ ਹੋਵੇਗਾ। ਤੋ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਗੁਰਬਾਣੀ ਜਿਹੜੇ ਕਈ ਕਹਿੰਦੇ ਨਾ ਕਿ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਦੇ ਗੀਤ ਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਛੇਵੇਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੀ ਦੇਣ ਨੇ, ਪਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਇਹ ਵਾਰਾਂ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਚੜਾਈਆਂ ਨੇ, ਇਹ ਜੰਗੀ ਤਰਜ਼ ਹੈ। इस बाणी नू जंगी तरज दे गायन करना है। एक गल वखरी है कि यह धुना अजोके किसी हद तक रागी सिंगा नू भुल गई ने, क्योंकि धुना भी सतगुरु ने चाड़ दी। जंगी तरज की धुन की होनी चाहिए है। तो महाराज ने लिखे है टुंडे असरा जे की धुनी, धुन ओ गायन करो जड़ी टुंडे असराज दी धुन है। लल्ला बहलीमा की धुनी गावनी, चंद्रहाड़ा सोइया की धुनी, ये धुन नौ धुना चढ़िया हुई ने। ते नौ दिया नौ धुना जंगी तरस दिया ने। बहुत पुरानी गल है, भाई कल्याण सिंह जी बैठे ने, लखनऊ दे एक सज्जन संगीत दे उत्ते बहुत वड्डा ग्रंथ लिख रहा सी। ओ मेरे को लाया ते कहन लगा मैं भारत दे मुख्तलिफ पहलुआं दे फिरकियां दे जो संगीत दी प्रथा है एदी खोज कर रहे हैं। ते ए गुरु घर दे जिहड़ी संगीत दी प्रथा है एदी भी मैं जानकारी लेनी है थोड़ी। ते मेरे को लाए सन, मैं उन्होंने कह दिता सी मैं संगीत दा थोड़ा बहुत अध्ययन जरूर किया पर बारीकियां मैं तैनू नहीं दस सकांगा। मैनू कहन लगा संगीत दियां बारीकियां मैनू नहीं चाहिदियां। संगीत दी जिहड़ी शैली है, संगीत दी जिहड़ी उपरली रूपरेखा है, मैं ते सिर्फ इस दी जानकारी लैनी है। ते मैं उसनू कह दिता कि इतने राग ने गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे इहदे च पड़तालां भी हैगियां ने, ताल बदल बदल के गायन करना और काफी ने। फिर इस तों इलावा खास गल जिहड़ी देखण दे च है उह ने चढ़ियां होईयां नौ धुनां। इन्हां नौ धुनां दे च मैनूं चंगी तरह याद है उसने बड़ी दिलचस्पी लई है। टुंडे असरा जे की धुनी, चंद्रहाड़ा सोइयां की धुनी, लल्ला बहलीमा की धुनी, मूसे की वार की धुनी, इहदे उत्ते उसने बड़ी दिलचस्पी लई सी। और मैं हैरान होया जद साल बाद छप के उसकी किताब आई ना, तो सानू तो ना पता चल सके इन नौ धुनां की वास्तविक रूपरेखा की। उन्हें रूपरेखा भी लिख दी, उन्हें अपने ढंग नाल खोज की थी, बड़ी मेहनत की थी, एक एक दे कोल गया। ये गल वखरी है कि ये नौ धुनां भी अज सिख जगत दे किसी हद तक इन्हां दी रूपरेखा खो गई है। ये सानू विरसा हुण संभाल के रखना पएगा। इन्नी मैं अर्ज कर दिया, ठीक है। रिफरेंस लाइब्रेरी ते तबाह हो गई, जो साडी कौम दी बहुत कीमती साहित्यक विरासत सी, असी संगीत दी विरासत नू भी संभाल के रखना है। पुराने गायक जिन्हां नू गुरमत संगीत दा बोध होवे, उन्हां दियां आवाज़ां, उन्हां दे ओ गायन करन दे तौर तरीके जिहड़े पुरातन ने, उन्हां नू किसे तरीके नाल टेप करके रिकॉर्ड करके रखना है। इस ढंग दी भी हुण लाइब्रेरी सानू बनानी पएगी। और ए भी नवा इतिहास लिखण लग्या, अजे मैं समझदा मौजूदा दौर दे ते खोजियां नू बड़ा वक्त लगेगा। कितने घर उजड़े ने, कितने बच्चे यतीम होए ने, कितनियां अबलावां दी असमत लुट्टी गई है, कितने सुहागणां दे सुहाग लुट्टे गए ने, ये अजे नवें सिरों लिस्ट बनेगी। ये तो अजे नवें सिरों छानबीन करनी पएगी, अजे तो पूरा पता है ही नहीं। अजे तो गल इक्का दुक्का पता चलता, इधर ए वारदात हो गई, फलाने दे घर ए होया, फलाने नाल ए होया, फलाने नाल ए होया। तो ये सारी विरासत सानू संभाल के रखनी पएगी, खोज करनी पएगी, और नवें सिरों इस पासे जो है चलना पएगा, मेहनत करनी पएगी। और मैं ये भी अर्ज करा, अगर ये मेहनत की गुरु ग्रंथ साहब जी महाराज की बाणी का असी सही ढंग नाल प्रचार प्रसार किया, इस देश दे अजे भी बहुत सारे ऐसे ने जो गुरु ग्रंथ साहब नाल जुड़ना चाहते ने। मैं महाराष्ट्र ते इधर छत्तीसगढ़ का इलाका जिहड़ा रायपुर का घूम के आया, تے چھتیس گڑھ دے علاقے دے کوئی غالباً 96 لاکھ دے قریب ستنامی رہندے نے تے انہاں دے مکھی میرے کو لائے تے اتھوں دے نال ایک دو سنگھاں نوں وی نال لے کے آئے او کہن لگے سی سارے سنگھ سجن نوں تیار ہاں 96 لاکھ دے قریب نے اس وقت جے دے چ کوئی 70-80 دے قریب جڑے سنگھ سجے نے اودے چ ڈاکٹر نے انجینئر نے تے میں انہاں کول سودے سے اپنی ترک بدھی کر کے پوچھ لیا تھوڑے اندر سکھ ہون دا جڑا جذبہ پیدا ہویا ہے اے تسی کوئی بانی سنی ہے کوئی شبد گرو دا سنے ہے کوئی گرو گھر دا اتہاس پڑھ کے چوٹ لگی ہے کہن لگے نہیں اسی برامنا دے ستائے ہویا سانو شودر سمجھ دینا ہے سانو جے گرو گھر دا تے نہیں پتا لیکن اتنا پتا ہے کہ گرو گھر دے شودر نہیں آکھیا جاندا کسے نوں اسی سکھ بننا ہے اور اسی طریقے نال مہاراشٹر دے بن جا رہے نے سکلی گرن ہے میں عرض کراں اگر 40 سال دے اسی صحیح ڈھنگ نال پرچار کر دے دیش دی ادھی آبادی گرو گوبند سنگھ جی مہاراج دے خالصے ہونے سن اتنی میں عرض کر دیں ذمہ واری ہے ہن انہاں دے اُتے جنہ نے یہ پرچار ہون نہیں دیتا کیتا نہیں انہاں دے اُتے جو گردواریاں دے مکھی ہو کے تے کھمہ کرنی دستک کھٹکاندے رہے پارلیمنٹ دے گردواریاں دا دھیان ہی نہیں دیتا خیال ہی نہیں کیتا اس پاسے محنت ہی نہیں کیتی اس پاسے سمے ہی نہیں کڈیا اس دیش دے اجے بھی بہت ساری دھرتی پئی ہے اسی اس ڈنگ دا کم کر سکدے ہیں بہت وڈے پدھر تے کم کر سکدے ہیں میری نگاہ چ وی اے ستنامی نہیں سن اد کی ہوئے کیونکہ میں پنڈ پنڈ گیا ادھر مدھ بھارت دے علاقے چ انہاں 3-4 مہینیاں دے چ اتشاہ میرا بہت ودیا تے مینوں حیرانگی بھی ہوئی اے لوک بچارے چھوٹی بہتی کھیتی باڑی دا کم کردے سن تے سر دے تے 2-2 گز دے نکے نکے دستارے سجائے ہوئے 2-3 سنگھ مینوں جڑے نال سن انہاں کول میں ستے سد پوچھیا انہاں نوں کول پگا نہیں نے کہن لگے اے پگ لین دی سمرتھا نہیں رکھدے بڑی مشکل نال اپنی اپجیوکا چلاندے نے پنڈاں دے چ تھوڑے نے جڑے سنپن نے او کر لیندے تے پھر میرے من وچ خیال پیدا ہوئے تے لمبے طور طریقے نال سلسلہ چلانا پے گا 5 ککار لکھاں دی تعداد دے چ دستاراں چاہیدیاں نے سنگھ سجن نوں تیار گردوارے اتھے کوئی بنائے ہوں ہر تھان تے گردوارے تے سونا لانا سنگ مرمر لانا مینوں تے نہیں چنگا لگدا بھاویں تسی اوکھے ہوو او گل وکھری ہے ہوں انہاں پنڈاں چھوٹے چھوٹے گردوارے بناؤ ہوں جیم دے جاگ دے سکھی دے مندر کھڑے کرو تاکہ کسے دوکھی دی ہمت نہ پی سکے ملک کے ساڈے سینیاں نوں جو ہے گولیاں نال چلنی

बस मनुख का दुख भी उतना ही वद्दा जा रहा है, उतना ही वद्दा जा रहा है, उतना ही वद्दा जा रहा है। मोह ग्रसा प्राणी चैन दी नींद सो नहीं सकता, कारण जिस नाल मोह है, जिस दे मेरे दी मोर लाई है, आखरे मोर मिटती है। जिस ते मोर लाई है वह भी मिटता है, बस इथों ही दुख है, इथों बेचैनी, इथों ही संताप शुरू हो जाते हैं। दो चार उदाहरण राही मैं स्पष्ट करने की कोशिश करा। मां बाप का इकलौता बच्चा गालवन पांच छह वरिया का गुम हो गया है, नहीं लभ रहा। मां दियां अखां हर पासे लभदियां ने, पिता दे पैर हर पासे दौड़ रहे ने, दिल हर वक्त याद कर रहा है, अखां छम छम हंजू पईयां वगांदियां ने। जीवन बहुत पीड़ा विच बतीत हो रहा है, जो मेरा सी जिस विच मोह सी बिछड़ गया। सहजे सहजे विछोड़े दा दुख धीमा पैंदा गया, क्यों कहिंदे ने समा सब कुछ नू पाट देंदा है, समा जख्मां नू भर देंदा है। बहुत समा लंघ गया, अज पांच साल हो गए उस बच्चे नू गुम होया। अचानक अज किसे ने दर ते दस्तक दिती और उसने आके आख्या, थोड़ा जो बच्चा जो बहुत पहले किधरे गुम होया सी, उसनू मैं वेख्या। जिस हार दी तुसी गल कहंदे सी, वो हार उसदे गल दे च है। आके देखो, खैर कुछ हो लिया, हार रंग रूप मेल खांदा वेख के प्यो ने सीने नाल लाया, मां ने अखां विच बिठाया। विछोड़ा मिलाप दे सुख दे च बदलिया, हंजू हासियां दे च बदले, मुरझाना खेड़े दे च बदलिया, दुख सुख दे च तब्दील होया। पांच साल दा विछोड़ा मां ने ममता डुल डुल के डोली, प्यो ने प्यार दे मानो सागर उमड़ा दते। वेख वेख के मां दियां अखां रजदियां नहीं, प्यो दा दिल भरदा नहीं। पालन पोषण इस तरह चल रहा है, दिन लंघ दे गए, बच्चा बहुत खुश, उसनू इतनी ममता मिल रही है, इतना प्यार मिल रहा है। ओ भी खेड़े च, ओ भी खुशी च, मां नू बच्चा मिल गया, प्यो नू पुत्र मिल गया, उना दी भी प्रसन्नता। पर अज किसे होर ने आके द्वार ते दस्तक दिती, आख्या जिस बच्चे नू तुसी ले आयो ये थोड़ा नहीं, थोड़ा बच्चा ते मैं वेख्या है, वो होर है। इस बच्चे ने उसी बच्चे दे गल चो हार उतार के आप पाया है, आओ थानू दिखाइए। जद जाके मां ने वेख्या, प्यो ने वेख्या, हुलिया बहुत नेड़े मेल खांदा सी, आवाज मेल खांदी सी, चाल ढाल मेल खांदी सी,
ماں نے سینے چلایا، پیو نے انگل پکڑی اس بچے دی، کر لے آئے نظراں جس ہن لیندے بچے تے ٹکیاں، پہلے لیندے تو نظراں پھر گئیاں، ہن اکھاں وچ تے اس لئی تھا نہیں سی، گھر وچ وی اس لئی مانو تھا نہیں سی، دھارا مودی بدل گئی، دوسرے بچے تے ٹک گئی، سارا پریم ساری ممتا ماں تے پتا دی اس نویں لیندے بچے دتے ڈلن لگ پی، پہلا مایوس رہن لگ پیا، دکھی رہن لگ پیا، جسے بوٹے نو پانی نہ دیو کملان لگ پیندا ہے، معصوم بچہ ممتا تو وانجا رہ گیا، پیار تو وانجا رہ گیا، صدقار تو وانجا رہ گیا، کملان لگ پیا، دوجا کھڑن لگ پیا، ودن لگ پیا، پرفلت ہون لگ پیا، پہلا لیندا ہوا بچہ اتنا کملا گیا، اتنا مرجھا گیا، مرجھا کے ٹوٹ گیا، مٹ گیا، ستا ستا ابدی نیند سو گیا، ہمیشہ دی نیند سو گیا، اس بچے نو مردہ ویکھ کے نہ ماں دی اکھاں چ ہنجو نہ پتا دے منہ چ ہوکے بس سسکار کرائے، کوئی غم نہیں، کوئی دکھ نہیں، کوئی سنتاپ نہیں، کیوں اس نال مو نہیں، مو کیوں نہیں، میرا نہیں، میرے نال مو ہوندا ہے، جو میرا نہیں اس نال کا دا مو، لیکن داس سسکار کر کے گھر واپس ہی آئے نے، ایک سجن نے آ کے دسیا، مترو جس کا داس سسکار کر کے آئے ہو وہی تھوڑا بچہ سی، جس نو لے کے آئے ہو یہ نہیں ہے تھوڑا، ثبوت مہیا کر دیتے ہیں، تہائیاں مار کے رو اٹھی ماں، چیخاں نکل گئیاں پتا دیاں، سارا گھر غماں دا ساگر بن گیا، مرگڑ گھاٹ بن گیا، ہن جس گھر وچ خوشیاں دے پھل کھڑے ہوئے سن، ہن دکھاں دے کنڈیاں تو علاوہ اور کچھ بھی نہیں ہے، ہن جتھے خوشی دی روشنی سی، ہن دکھاں دے ہنیریاں تو علاوہ اور کچھ بھی نہیں، ماں اپنے کیس پٹ دیے، پتا اپنا سر دیوار نال ماردا ہے، سڈے بگیچے دا پھل مرجھا گیا، اتے میرا سی مرجھا گیا، اتے میرا سی ٹوٹ گیا، اتے میرا سی جاندا رہا، تو دکھ میرے دا ہے، ورنہ لڑکا تک سامنے کھڑا ہے، یہ میرا نہیں، اس نال مو بھی ٹوٹ گیا، اس ادارن نال سپشٹ ہو گیا، جو میرا ہے اس وچ مو ہے، اور جس وچ مو ہے چھوٹی جی خراش بھی برداشت نہیں ہوئے گی، پر جس وچ مو نہیں، جو میرا نہیں، ریزا ریزا ہو جائے ٹوٹ کے، تاں بھی کوئی دکھ نہیں، تاں بھی کوئی سنتاپ نہیں، سنتاپ مو دکھ یہ سارے اتھے کٹھے ہو جاندے نے جتھے میرے بھی مور لگدی ہے، میرا گھر، میری کل، میری عزت، میری مان مریادا، میری دھن سمپدا، تو جو میرا نہیں اس نال مو نہیں، دراصل منکھ نے میرے دی مور متھیا تے لائی ہے،
ਇਹ ਮੇਰੇ ਦੀ ਮੋਰ ਸੱਚ ਤੇ ਨਹੀਂ ਲਾ ਸਕਿਆ। ਵਾਕਈ ਜਿਸ ਨੂੰ ਕਹਿ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਭੂ ਮੇਰਾ ਹੈ, ਕਿ ਪਰਮਾਤਮਾ ਮੇਰਾ ਹੈ, ਔਰ ਉਹ ਮੇਰਾ ਐਸਾ ਹੈ ਕਿ ਸਾਰੀ ਕਾਇਨਾਤ ਵੀ ਉਸ ਨੂੰ ਆਖੇ ਮੇਰਾ ਹੈ ਮੇਰਾ ਹੈ, ਤਾਂ ਵੀ ਉਹ ਵੱਧਦਾ ਨਹੀਂ ਘਟਦਾ ਨਹੀਂ, ਸਭ ਦੇ ਹਿੱਸੇ ਯਕਸਾਂ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਇੱਕੋ ਜਿਹਾ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਲੇਕਿਨ ਮੋਹ ਇੱਕ ਐਸਾ ਪੜਦਾ, ਮੇਰਾ ਇੱਕ ਐਸਾ ਅਗਿਆਨ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਕਰਕੇ ਇਹ ਮਿਥਿਆ ਨੂੰ ਤੇ ਗੱਲ ਨਾਲ ਲਾਉਂਦਾ ਹੈ, ਸੱਚ ਤੋਂ ਕੋਸੋਂ ਦੂਰ ਭੱਜਦਾ ਹੈ, ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਜ਼ਿੰਦਗੀ ਮੋਹ ਦੇ ਦਲਦਲ ਵਿੱਚ ਫਸ ਕੇ ਰਹਿ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਮੋਹ ਦੇ ਖੂਹ ਦੇ ਵਿੱਚ ਡੁੱਬ ਕੇ ਰਹਿ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਔਰ ਇਹ ਮੇਰੇ ਦਾ ਵਿਸਤਾਰ ਸਿਰਫ ਮਨੁੱਖਾਂ ਤੱਕ ਹੀ ਨਹੀਂ ਕਿ ਮੇਰਾ ਭਰਾ, ਮੇਰੀ ਮਾਂ, ਮੇਰਾ ਪਿਤਾ, ਮੇਰੀ ਪਤਨੀ, ਮੇਰੇ ਬੱਚੇ, ਅਗਾਂਹ ਚੱਲ ਕੇ ਇਹ ਮੋਹ ਸੰਪਤਾ ਤੇ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਧਨ ਤੇ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੌਜੂਦਾ ਦੌਰ ਵਿੱਚ ਕੁਛ ਮਨੁੱਖਾਂ ਤੇ ਵਿਸ਼ਵਾਸ ਘਟਦਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਦੀ ਮਨੁੱਖ ਨਾਲ ਪਕੜ ਘਟਦੀ ਜਾ ਰਹੀ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਸਿਆਣਾ ਹੁੰਦਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ, ਚੰਚਲ ਹੁੰਦਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ, ਬੌਧਕ ਹੁੰਦਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ, ਔਰ ਜਿਤਨਾ ਬੌਧਕ ਹੁੰਦਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਦੀ ਪਕੜ ਮਨੁੱਖ ਨਾਲ ਘਟ ਕੇ ਮਨੁੱਖ ਦੀ ਪਕੜ ਧਨ ਸੰਪਦਾ ਨਾਲ ਜ਼ਿਆਦਾ ਹੋ ਗਈ। ਪੁੱਤਰ ਧੋਖਾ ਦੇ ਸਕਦਾ ਹੈ, ਭਰਾ ਮੂੰਹ ਫੇਰ ਸਕਦਾ ਹੈ, ਲੇਕਿਨ ਧਨ ਧੋਖਾ ਨਹੀਂ ਦੇ ਸਕਦਾ, ਮੂੰਹ ਨਹੀਂ ਫੇਰ ਸਕਦਾ। ਜੈਸੇ ਇਸ ਨੂੰ ਵਰਤਾਂਗੇ ਵਰਤ ਸਕਦੇ ਹਾਂ, ਪਰ ਜੈਸੇ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਵਰਤਣਾ ਚਾਹੀਏ ਨਹੀਂ ਵਰਤ ਸਕਦੇ। ਜੈਸੇ ਪਤੀ ਨੂੰ ਆਖੀਏ ਜਾਂ ਪਤਨੀ ਨੂੰ ਕੁਝ ਕਹੀਏ, ਲਾਜ਼ਮੀ ਨਹੀਂ ਕਿ ਦੋਵੇਂ ਇੱਕ ਦੂਸਰੇ ਦੀ ਮੰਨਣ। ਕਿਸੇ ਥਾਂ ਤੇ ਨੌਕਰ ਵੀ ਇਨਕਾਰੀ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ। ਤੋ ਇਸ ਸਦੀ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖ ਦਾ ਮੋਹ ਧਨ ਨਾਲ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੋ ਗਿਆ, ਪਦਾਰਥਾਂ ਨਾਲ ਜ਼ਿਆਦਾ ਹੋ ਗਿਆ, ਔਰ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਹਾਲਾਤ ਐਸੇ ਬਣਦੇ ਜਾ ਰਹੇ ਨੇ, ਪਦਾਰਥ ਦੀ ਖਾਤਰ, ਧਨ ਦੀ ਖਾਤਰ, ਸੰਪਦਾ ਦੀ ਖਾਤਰ ਭਰਾ ਕੁਰਬਾਨ ਕੀਤਾ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ, ਮਾਂ ਬਾਪ ਛੋੜੇ ਜਾ ਸਕਦੇ ਨੇ, ਪੁੱਤਰ ਤੋਂ ਵੀ ਮੂੰਹ ਮੋੜਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ, ਔਰ ਪਤਨੀ ਤੇ ਪਤੀ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਦੀਆਂ ਤਲਖੀਆਂ ਪੈਦਾ ਹੋ ਸਕਦੀਆਂ ਨੇ, ਖਲੀਜ ਪੈਦਾ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ, ਦੀਵਾਰਾਂ ਖੜੀਆਂ ਹੋ ਸਕਦੀਆਂ ਨੇ, ਔਰ ਜਦ ਵੀ ਇਹਨਾਂ ਰਿਸ਼ਤਿਆਂ ਵਿੱਚ ਦਰਾੜ ਦੇਖੋ, ਦੀਵਾਰ ਦੇਖੋ, ਦੂਰੀਆਂ ਦੇਖੋ, ਤਾਂ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਕਾਰਨ ਧਨ ਹੋਵੇਗਾ, ਧਨ ਦੀ ਪਕੜ ਜ਼ਿਆਦਾ, ਧਨ ਨਾਲ ਮੋਹ ਜ਼ਿਆਦਾ, ਔਰ ਇਤਨਾ ਜ਼ਿਆਦਾ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ ਉੱਤੇ ਧਨ ਦੀ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਤਿਉਹਾਰ ਦੀਵਾਲੀ, ਤੇ ਦੀਵਾਲੀ ਵਾਲੇ ਦਿਨ ਲਕਸ਼ਮੀ ਪੂਜਨ, ਧਨ ਦੀ ਪੂਜਾ। ਕੋਈ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਆਪਣੇ ਮਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਪਿਤਾ ਦੀ ਪੂਜਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਪੁੱਤਰਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਪਤਨੀ ਦੀ ਪੂਜਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਪਤੀ ਦੀ ਪੂਜਾ ਨਹੀਂ ਕਰਦੀ ਪਤਨੀ। ਲੇਕਿਨ ਸਾਰੇ ਮਿਲ ਕੇ ਧਨ ਦੀ ਪੂਜਾ। ਤੋ ਅਚੇਤਨ ਮਨ ਵਿੱਚ ਧਨ ਦੀ ਪਕੜ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੋ ਗਈ, ਔਰ ਮੂਲ ਕਾਰਨ ਧਨ ਨੂੰ ਜੈਸਾ ਵਰਤੀਏ ਧਨ ਨਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਧਨ ਨੂੰ ਜਿੱਥੇ ਰੱਖੀਏ, ਔਰ ਜੋ ਇਸਦਾ ਇਸਤੇਮਾਲ ਕਰੀਏ ਧਨ ਕੋਈ ਹੀਲ ਹੁੱਜਤ ਨਹੀਂ ਕਰਦਾ। ਇਸ ਸਦੀ ਵਿੱਚ ਤੇ ਇਹ ਪਗੜ ਸ਼ਿਖਰਤਾ ਤੇ ਹੈ, ਬੜੀ ਪ੍ਰਬਲ ਹੈ, ਇਸ ਤੋਂ ਥੱਲੇ ਹੈ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਪਕੜ, ਕੁਲ ਦੀ ਪਕੜ, ਮਾਣ ਮਰਿਆਦਾ ਦੀ ਪਕੜ, ਔਰ ਫਿਰ ਆਪਣੇ ਤਨ ਦੀ ਪਕੜ, ਆਪਣੇ ਰੂਪ ਦੀ ਪਕੜ, ਆਪਣੇ ਜੋਬਨ ਦੀ ਪਕੜ, ਮੋਹ ਦਾ
एक बहुत बड़ा विस्तार है और ऐसा जापदा है जैसे मोह नु नापना औखा है, इस वास्ते मनुख दे दुखां नु भी नापना बड़ा औखा है। तदी ते धन गुरु अर्जुन देव जी महाराज फरमान कर रहे ने, हे मोह तू बहुत बलवान है, हे मोह तू बहुत शक्तिशाली है, तू अपनी जाल सारिया ते पाई हुई है, तू सारिया नो अपनी जाल दे फसा के रखे हुआ है। मोह नो घूमण घेड़ी भी कहते हैं, सियाने लोग जानते ने, खास करके दरियावां दे कंडे ते रहण वाले, जिथे पानी घूम रहा होवे लाजमी उत्थे खड्डा हुंदा है, चारों पासे दा पानी उसनों भरण लई दौड़दा है, और जैसे उस खड्डे नूं पानी भरण लई दौड़दा है पानी दा घेरा बन जांदा है, वह घूमण लग पैंदा है, उसे नूं कहिंदे ने घूमण घेरी। सियाने तैराक भी जानते ने, अगर कोई उस घूमण घेरी च फस गया है निकल नहीं सकता। हां उदों निकलता है जब शरीर दे चों प्राण निकल जाते हैं। जीव का मनुख जितना संघर्ष करता है निकलण का, उतने ही उस घेरी च फसता है, उतने ही डुबदा है, उतने ही गोते खांदा है, और जितना संघर्ष करता है उतने ही प्राण निकलने शुरू हो जाते हैं, और जब सारे निकल जाते हैं प्राण तो यह भी घूमण घेरी चों निकलता है। परिवार का मोह, धन का मोह, संपदा का मोह, जीवन का मोह, मान मर्यादा का मोह, ऐसी घूमण घेरी है। एक दफा जन्म दे लेके जब मनुख फसदा है तो मरण तो बाद ही उस घूमण घेरी चो निकलता है। और एक गल वखरी है, एक घूमण घेरी चो निकलिया है फिर जन्म आना है, फिर घूमण घेरी, फिर जन्म आना है, फिर घूमण घेरी, इस तरह अनंत जन्म घूमण घेरी च फसदा है मरदा है, फिर घूमण घेरी च फसदा है मरदा है, फिर घूमण घेरी च फसदा है और मरदा है, इस तरह अनंत जन्म दुखां दे बतीत होंदे ने। अनंत जन्मां दा संताप मनुख दे कोल जमा होंदा जा रहा है, जमा होंदा जा रहा है, जमा होंदा जा रहा है। ठीक आख्या है, मोह घूमण घेरी है, मोह चक्र वांको नीर जारे वांको सीर है, भर्तरी ने ठीक आख्या है, मोह ऐसी घूमण घेरी है, इसी ची मनुख फस के रह जांदा है, इसी ची मनुख तड़प के रह जांदा है, और निकलना जीवदे जी उस लई औखा हो जांदा है, कठिन हो जांदा है। लिहाजा धन गुरु अर्जन देव जी महाराज ने मोह नूं जो पहल दित्ती है, इत्थों ही मनुख दियां मूल कमजोरियां दा जिक्र करना आरंभ कर देने हैं, ये ठीक ही है। वाकई यही एक ऐसा चक्कर है, यही एक ऐसा घेरा है जिस विच फसदा है मनुख, निकलना कठिन हो जाता है। 80-90 साल का भी मनुख हो जाए, 100 साल का भी मनुख हो जाए, जीवन का मोह, संबंधियों का मोह, धन संपदा का मोह छोड़ता नहीं, मनुख होर जो है फसदा है। जद कदी ऐसी विचार चले तो मैंने एक ओ बिरध माता चेते आउंदी है, गालबन 90 साल दी, कुबड़ा शरीर, हड्डियां दा ढांचा, बड़ी मुश्किल नाल मेरे कोल चल के आई, हाथ जोड़ के कहन लगी, ज्ञानी जी मेरे लिए अरदास करो। तो मैं सोची पै गया, भया पुराना चोला, चोला पुराना हो गया जिंदगी दा, यही आखती होवेगी परमात्मा संभाल लवे। तो मैं आख्या दसो मां की अरदास करनी है। कहन लगी, ओ सामने मेरा पड़पोता खेड़ रहा है, बस इसका व्याह वेख के मरा, अरदास करो। मैं आख्या नहीं मां, ये अरदास नहीं हो सकती,
तू अपना व्याह वेख्या नहीं रजी, पुत्रां दा व्याह वेख्या नहीं रजी, पोतरियां दा व्याह वेख्या नहीं तृप्त होई। तू याद रख, पड़पोतरे दा व्याह वेख के भी नहीं रजेंगी, ते मोह दा घेरा होर वड्डा हुंदा जाएगा, होर वड्डा हुंदा जाएगा। और मरण तो पहले ये घेरा टुटदा ही नहीं। धन ने और मनुख जो मौत तो पहले, प्राणा दे निकलन तो पहले मोह दे घेरे विचों निकल जाते ने। बड़े सूरबीर ने मोह नू जित लिया, मेरे नू जित लिया, और जो मेरे नू जित लैंदा है, मोह नू जित लैंदा है, प्रभु उसनू गलवकड़ी च लैंदा है, और वो जीवन की बाजी वाकई जित लैंदा है, अपनी जिंदगी वाकई सफल कर लैंदा है।